सुप्रभात धाराशिव, नमस्कार श्रोते हो. एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 28 जुलै 2026, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या पहिल्या सभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनयर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

अच्छा, 1.3 हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात प्रथम ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

आपण ऐकलत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं विमल कीर्ती महाजन यांचं भक्तगीत, उषा मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण ऐकताय भक्तगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत.

आपण ऐकलात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकारींनी गायलेली हरेंद्र जाधव यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

श्रोते हो आपण ऐकलीत शेखर कल्याण यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली अनुराग सेन यांची हिंदी भक्तिरचना. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत देशभक्तीपर गीत समूह स्वरात, आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाले.

0: Head.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
0: श्रोते हो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 आपण ऐकाल। यामध्ये आज आपण ऐकणार आहात पिकामध्ये पांढरी मुळी वाढविण्यासाठी घरगुती टॉनिक या विषयीची माहिती। संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं। आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर।

आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 8:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 8:40 पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत, यामध्ये आज आपण ऐकणार आहात बासरी वादनाचा छंद जोपासणारा श्रेयस दिनकर होळकर या बालमित्राशी अनघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. सादरकर्ते आहेत किशोर पवार. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:30 वाजता. नाट्यपराग आपण ऐकायला 11 वाजता. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 11:30 वाजता. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण काल सायंकाळी 5 वाजता. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी सायंकाळी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05. मैफिले गझल 6:10. 6:30 सुगम संगीत. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 लोकनाट्य आपण ऐकाल कैदाशीन. रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात पांडुरंग महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेली भजनं प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 9:30 संसद के समक्ष मुद्दे दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 गोल्डन हिट्स आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

0: आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. तत्पूर्वी ऐकूया.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: पिंपरी चिंचवड संपर्क 9595249.
1: श्रोते हो, आता ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात पिकामध्ये पांढरी मुळी वाढविण्यासाठी घरगुती टॉनिक याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, आपण पिकांना, झाडांना जी खतं देतो, जी अन्नद्रव्य देतो, जमिनीतून जी अन्नद्रव्य मिळतात, ही सगळी झाडापर्यंत पोहोचविण्याचं काम करते पांढरी मुळी. पण जर पांढरी मुळी कमकुवत असेल तर ही अन्नद्रव्य झाडांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकणार नाहीत, परिणामी त्यांची वाढ व्यवस्थित होणार नाही आणि पर्यायाने आपलं नुकसान होणार. मग ही पांढरी मुळीच जर मजबूत असेल, त्याची वाढ व्यवस्थित असेल, तर आपला उद्देश सफल होऊ शकतो. आता प्रश्न येतो की ही पांढरी मुळी वाढवायची कशी? तर त्यासाठी बाजारात रूट टॉनिक मिळतात, परंतु त्यासाठी पैसे खर्च होतात. मग आपल्या घरातच अशा काही वस्तूंच्या साह्यानं आपण ही पांढरी मुळीची वाढ करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. कशी ते आता आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागतो, तो काळा गुळ. साधारणतः 100 ते 150 ग्रॅम गुळ घ्यायचा. गुळामध्ये असलेली नैसर्गिक साखर म्हणजेच जमिनीतील उपकारक जीवाणूंसाठी जणू काही पॉवर बँकच म्हणावी. ही साखर मिळताच हे जीवाणू झपाट्याने सक्रिय होतात आणि जीवाणू जितके सक्रिय तितक्या वेगाने मुळांची वाढ सुरू होते. शक्य असल्यास जुना किंवा काळा गुळ वापरायचा, कारण त्यामध्ये लोह आणि इतर उपयुक्त खनिजांचं प्रमाण जास्त असतं. दुसरा घटक येतो तो आंबट ताक. 1 ते 2 लिटर ताक घ्यायचं. किमान ते 2 ते 3 दिवस जुनं असेल आणि नीट आंबट असेल तर उत्तम. या ताकामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलस जीवाणू जमिनीतील हानिकारक बुरशीवर नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रण ठेवतात. पण शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ताकामुळे जमिनीत अडकून पडलेला फॉस्फरस म्हणजेच स्फुरद विरघळतो आणि तो थेट पिकाला उपलब्ध होतो. याच स्फुरदामुळं मुळांची लांबी आणि मजबूती आश्चर्यकारकपणे वाढते. आणखी चांगले रिझल्ट हवे असतील तर एक अतिरिक्त घटक आपण जोडू शकतो, तो आहे ह्युमिक ॲसिड. 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिड या मिश्रणात मिसळल्यास जमिनीची रचना सुधारते आणि मुळांना अन्नद्रव्य शोषण्यासाठी मोठं क्षेत्र मिळतं. मात्र हे उपलब्ध नसेल तर काळजी करू नका, फक्त गूळ आणि ताक ही दोन द्रव्यसुद्धा पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पुरेशी आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की हे मिश्रण वापरायचं कसं? तर काय करा, 15 लिटरच्या पंपामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये गूळ, आंबट ताक आणि ह्युमिक ॲसिड नीट विरघळून घ्या. हे द्रावण पिकावर फवारण्यापेक्षा झाडांच्या बुंध्यापाशी ड्रेचिंग म्हणजे थेट मुळाजवळ सोडा. आणि जर तुमच्याकडे ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर व्हेंचुरीद्वारे सुद्धा हे द्रावण थेट मुळापर्यंत पोहोचविता येतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पिकामध्ये पांढरी मुळी वाढविण्यासाठी घरगुती टॉनिक याविषयीची माहिती ऐकलीत. संकलनाने निवेदन होतं दौलत निपाणेकर यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा ऱ्हास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवासंचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योग निद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकवून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना, गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
0: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रम सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे. हं, वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही. हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे, तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था, या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची, हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्व देणं खूप आवश्यक आहे. बर का श्रोते हो, स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यान पिढ्या टिकतात. बर का, म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ते माझे घर या चित्रपटातील रवींद्र भट यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश केबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, आपण ऐकतंय मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया जानकी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक. बहात्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यंदा या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. श्रीकांत हा हिंदी भाषेतला उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. परत 41 अंशांच्या मागावर या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. लघुपटांच्या श्रेणीत हमसफर या मराठी चित्रपटानं तर बिगर चित्रपटांच्या श्रेणीत भंगार या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार, शाश्वत सचदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, पुष्पा 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा, स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी योगेश

तर मल्याळम गायिका विजयलक्ष्मी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कारही आर्टिकल 370 याला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट मनोरंजक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार तेलुगू भाषेतल्या कलकी चित्रपटाला जाहीर झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल हा निर्णय दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून एनसीपीआयमध्ये प्रवेश केलेल्या 20 खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा गट स्वतंत्र जागेवर बसू शकणार आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावं आणि महत्वाच्या विधेयकांवर सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार आहे. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपक अर्थात रॉकेटचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्काय रूट या कंपनीनं हे प्रक्षेपक बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. स्काय रूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व्ह, डी क्यूब्ड या खासगी संस्थांची

0: खतं बियाणं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूदही करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात चारही दिशांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या तिन्ही प्रकल्पांमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी कमी होईल. हडपसर येवत असेल किंवा साकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही.
0: या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी तत्कालीन अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं निस्वार्थ नेतृत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर शहरात आगमन झालं. संत एकनाथ महाराजांची पालखी काल परंडा इथं मुक्कामी पोहोचली. आज पालखी बिटरगावकडे मार्गस्थ होईल. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं काल दुसरं गोल रिंगण मोठ्या भक्तिभावात पार पडलं. निमगाव केतकी इथं नित्यपूजा आणि आरतीनंतर कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या मैदानावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 साठीच्या 574.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मागील 3 वर्षातल्या रखडलेल्या कामांचा आढावा घेत मुंडे यांनी संबंधित विभागांना 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड उपविभागानं राज्यात 9वा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी मतदार गणना पत्रकांचं वितरण, डिजिटायझेशन आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या बळावर साध्य झाली असून परभणी जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेची राज्यभर दखल घेतली जात आहे. भारताच्या PV सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम

0: फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीवर आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात लढत होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत इंग्लंडनं फ्रान्सला 6-4 असं पराभूत करत कांस्यपदक पटकावलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी संस्थेच्या गुरु पार्वती दत्ता यांची शिष्य असलेल्या आद्या शिंदे हिला केंद्र सरकारची सांस्कृतिक क्षेत्रातली तरुण कलाकारांसाठीची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. हवामान. मराठवाड्यात बीड, परभणी आणि हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले आहे.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
3: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
3: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
4: अरे ऐकलं सा, भारताच्या नंबर वन SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
5: वाह क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
4: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
5: अटी लागू.
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
6: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
7: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.

0: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सकाळी 10 वाजता बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत, यामध्ये आज आपण ऐकणार आहात बासरी वादनाचा छंद जोपासणारा श्रेयस दिनकर होळकर या बालमित्राशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता बालजगत हा कार्यक्रम. निवेदन संपलं. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप साईट 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी.

श्रोते हो नमस्कार, अभिजात मरा

0: मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशीही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुक नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
0: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान या विषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
1: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेझिस्टर आणि रोध या शब्दाला रेझिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
0: अगदी बरोबर.
1: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
0: मॅडम विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो. पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
1: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला इथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक

0: कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्री कोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खरं तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर परिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात, परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहे.
1: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो, किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
0: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो, परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिकशास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणित त्याचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषांगिक आहे असं.
1: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाहीयेत.
0: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
1: अगदी ती गरजच आहे.
0: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत, परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय, पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
1: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक

0: पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
1: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीयदृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते, म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्ही

0: तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्ही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी नोंदलेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
0: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत. त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता. त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंदलेखकांनी आपल्या नोंदलेखन करताना वापरावी अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18 खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18 पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे. त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
1: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपली मतं, सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री, लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

0: आपण ऐकलत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत अरुण दाते यांच्या स्वरात.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: श्रोतेह, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, स्वर होता लता मंगेशकर यांचा. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आपण ऐकलत जावेद अख्तर यांचं गीत, सोनू निगम यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता दिल चाहता आहे. आपण ऐकताय लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं दिल मांगे मोर या चित्रपटातील समीर यांचं गीत. गात आहेत सोनू निगम आणि सुनिधी चौहान.

श्रोतेहो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर

आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजीलॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला 3रा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने

वेगाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात

0: विद्यापीठ इथे आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथे झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्यपदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3र्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथे खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या 2र्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज 19 जुलै रोजी आपण ऐकणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भूत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादर करते आहेत विक्रांत मंडपे.

0: हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारा यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारा यांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राहणार शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणार आहे. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर, जे गुरु मला भेटले त्या गुरुनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागे बरीच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग नाही राहा, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होत आहे. अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेली असते असं रिंगण होत आहे.
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 वर्ष झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं, सगळ्यांचं छान.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते सगळं बघून अनुभव लय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
5: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
6: मी रस्ता सुरक्षा दल, वाहतूक सुरक्षा कोकण विभाग, डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी. या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
0: श्रोतेव, कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
7: श्रोतेव नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
8: नमस्कार.
7: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
8: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती, तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून.
9: एक

रामकृष्ण हरी श्रोते हो। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष।

0: मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपले एक मन मिस झाला होता असं मला वाटते. आणि सुदैवाने माझ्या कुणीची मला वारी केलेली आहे. आणि वारीला तो वारी म्हणजे काय मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तिला विचारलं ना तेव्हा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेत तर नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मग मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं. मुख्यमंत्री साहेबांच्या हत्या आपण ते गुढीपाडव्याची जी या वर्षी लॉन्च केलं आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय आहे ते सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
1: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
0: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत मेन एक्टर्स आणि ते. आणि आता वारी म्हणजे तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर. आणि त्या मिनिटच्या नजरेत पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतोय. जेही मुले त्याला पाहतात कुठू आले त्याला हात लावतात देत, काय राय विचारतात देत. आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना अडवून न ठेवता आपण काही मर्चेंटाईज बनवले ते की काही एज्युकेशन गेम्स आहेत वारकरी तंत्रज्ञान. वारकरी तंत्रज्ञानामध्ये ना चंद्रीपूर्ण खूप महत्व आहे. चंद्रीपूर हे सहा विचार आहेत मानवाचे, काम, छोभ, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनू आपण. आता थोडक्यात यात महत्व येतात आपल्यामध्ये. आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय येते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची गेम केली अ आई वी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची म्हणून घेतो. म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार्ड गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही कोटा वारकऱ्यांना वारकरी तंत्रज्ञानाची गोडी तेथे लागून या दृष्टीने काम करतो.
1: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलाय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्याने गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा यूथ कोलाज.
3: विटेवरी उभा कटेवरी हात,

0: आला?
1: श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर. नमस्कार सार्थक महाराज वांकर अकलूज, आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे. वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते. कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात. ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि अभंग, भजन, गवळणे, भारूड, कथा, कविता हे जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते. आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी. मी दिशा तासगावकर. वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेनी वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे, ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

0: सरबक पार्थ खडीलकर, पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वहाण पायी डोईस मुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकेची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळीतो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
1: माझं नाव मुदित गावकर, मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं, रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडप सरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला. म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोहोचला. त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवले. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे. पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्त्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर. पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे ते बदलू शकत नाही, तर ते एक्सेप्ट करायचं आणि ह्या गोष्टी. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावता माळी महाराज म्हणतात की समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसेचं राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
2: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
3: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खरं तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी भक्तिरसा विण कोरडे वारी, भव संकटे वारी

अहो मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तरी जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालक

मोठ्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी होऊया.

0: नाला।
1: श्रोतेहो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे। आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत। लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत। कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे। सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे। गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट। याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच, पुन्हा भेटूया। आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून आता आम्ही आपला निरोप घेतो। तोपर्यंत नमस्कार, रामकृष्ण हरी।

0: आई वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकलात. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गौरी लागू यांनी, निर्मिती सहाय्य गौरव शिंपी यांचं, तर सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन से अभी आप सुन रहे हैं कार्यक्रम चित्रलोक. वक्त हो गया छोटे से ब्रेक का, तुरंत हाजिर होते हैं.

नट खट है, आज तो तेरे बिना नींद नहीं आएगी। अब

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.
1: दूध साडीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
3: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 1,000,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
4: वाह क्या बात है, 1,000,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
3: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
4: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
6: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
0: श्रोतेहो ऐकूया बालजगत या कार्यक्रमात बासरी वादनाचा छंद जोपासणारा श्रेयस दिनकर होळकर या बालमित्राशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

बालमित्रांनो नमस्ते. बालजगत या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतीये मी अनघाताई. बालमित्रांनो, गाणं संगीत आपल्याला नेहमीच मनाला आनंद देतं आणि विशेष करून लहान मुलं जे वाजवत असतात ना, त्याच्यातून एक वेगळाच नाद निर्माण

0: पण होतो आणि त्याची गोडी खूप अशी आवीट असते. आपल्या कार्यक्रमामध्ये असाच एक बालमित्र सहभागी झालेला आहे. तो काय वाजवणार आहे, काय शिकलेला आहे, त्याला काय छंद आहे, त्याची संपूर्ण ओळख आणि त्याच्याशी खूप साऱ्या गप्पा आपण मारूयात. चला तर मग त्याची ओळख आपण करून घेऊया. तुझं नाव सांग आमच्या बालमित्रांना.
1: माझं नाव श्रेयस दिनकर होळकर आहे.
0: श्रेयस दिनकर होळकर हा बालमित्र तुमच्या भेटीला आलेला आहे आणि त्याच्याशी आपण गप्पा मारूया, त्याला काय छंद आहे ते जाणून घेऊया. तर श्रेयस, सर्वप्रथम तुझं खूप खूप स्वागत. मला सांग की तुला काय छंद आहे.
1: मला तर बासरी तर आवडतेच, पण मला खेळात चेस आवडतो.
0: हो का? आणि तुला जाणवत असेल की बासरी वाजवताना जी एकाग्रता लागते ती चेस खेळताना आणि ती बासरी वाजवताना, दोन्ही ठिकाणी तुला ती एकाग्रता उपयोगी पडत असेल. काय सांगशील बरं?
1: की दोन्हीकडे समानच लागते, कारण की चेस हा खेळामध्ये वळतो आणि हे जे बासरी वादन आहे ते संगीतात वळते.
0: आपल्याला एकाग्रता देण्यासाठी खेळ आणि संगीत हे दोन्ही तितकंच उपयोगी पडतं.
1: हो.
0: बर, आता तू कितवीला गेलायस बरं?
1: आता मी 7वी पास आउटून 8वीला जातो.
0: बर, आणि शाळा तुझी कोणती आहे?
1: माझी शाळा श्रीपतराव भोसले हायस्कूल आहे.
0: बर, तुझं माध्यम कोणतं आहे मग?
1: माध्यम माझं सेमी आहे, पण तिथं आता PW असल्यामुळे तर सायन्स वगैरे हे ते विषय इंग्लिश मधून शिकवतात.
0: तुझा कोणता विषय जास्त आवडताय?
1: माझा सर्वात आवडता विषय म्हणजे तर इतिहास भूगोल.
0: बर, काय बनायचंय मोठेपणी?
1: मला मोठं होऊन IAS व्हायचंय.
0: अरे वा, खूप छान. बर, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: मी, माझी आई, माझे वडील आणि माझी लहान बहीण.
0: बहीण कितवीला आहे तुझी?
1: आता माझी बहीण 3री पास आउटून 4थीला जाते.
0: आणि बाबा काय करतात, आई काय करते?
1: माझी आई असं घरी ड्रॉइंगचे क्लास घेते व माझे बाबा उपशिक्षण अधिकारी आहेत धाराशिवलाच.
0: बर, अरे वा, खूप छान. तुझ्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण आहे आणि बासरी आणि चेस पण दोन्ही छंदाविषयी तुझ्या जाणून घेऊया. तू बासरी कधीपासून शिकतोयस आणि कोणाकडे शिकतोयस?
1: तर मी बासरी जगदीश सुतार सरांकडे शिकतो व मी जवळजवळ 1 वर्ष झाले बासरी शिकून.
0: तुला का बरं वाटलं की आपण बासरीच शिकायला पाहिजे, काय सांगशील?
1: की आता आजकालचे विद्यार्थी मोबाईल वगैरे ह्याच्यात जास्त वेळ देतात त्यांना, की आता निसर्गाच्या सान्निध्यात किंवा संगीताच्या सान्निध्यात जाण्यासाठी मी बासरी निवडली.
0: बर, तुझ्या घरात कोणी गाणं म्हणतंय, वाजवतंय असं काही आहे का?
1: असं नाही.
0: बर, तुला वाटलं की आपण बासरी वाजवायला शिकायला पाहिजे. मग सुरुवात कशी केलीस, म्हणजे काय असतो सुरुवातीचा टप्पा, काय असतो शिक्षणाचा बासरीच्या?
1: बासरीच्या की पहिल्यांदा सर्वप्रथम तर आपल्याला स्वर शिकवतात. स्वर शिकले की मग नंतर थोडीफार चाल किंवा एखादा पीस वगैरे वाजवतात, मग नंतर लेसन्स वगैरे हे ते असतात, मग त्यानुसार हे करतात.
0: बर, श्रेयस मला सांग की तू सुरुवातीला जेव्हा गेलास तेव्हा ते कशी फुंकायची बासरी, इथून सुरुवात झालेली आहे. श्वासावरती काय काम करावं लागतं, कशा प्रकारे?
1: पहिल्यांदा तर श्वासावर नियंत्रण द्यावं लागतं की कसं फुकायचं, त्याच्यावर नियंत्रण देऊन मग नंतर एकाग्रता हे ते करून मग ते नीट वाजून हे करायचं.
0: बर, सुरुवातीला तू काय ऐकवशील बरं आमच्या बालमित्रांना?
1: मी आपलं बॉलिवूड मधली एक धून ऐकवेल, कल होना हो सॉंग.
0: चालेल,

0: खूप छान. श्रेयस, मला सांग की हे जे वाजवताना आपल्याला त्याचे बोल लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर कशा प्रकारे तू त्याची प्रॅक्टिस करतोस? म्हणजे लिहून काढतोस का आधी ऐकतोस, कशा प्रकारे करतोस?
1: पहिल्यांदा मी ऐकून चिंतन करून मग नंतर काय करतो, त्याचे छोटे छोटे पीस करून त्यांना वाजवतो. मग नंतर ते मला वाजवता आल्यावर मी त्याला सगळं एकत्र करून वाजवतो.
0: बर, शिकताना

0: अशा पद्धतीने शिकलास ते गाणं, असंच शिकलास
1: हो.
0: की छोट्या छोट्या पीसमध्ये त्याचे नोटेशन्स काढून मग तेवढं वाजवून आधी
1: हो.
0: बघितलंस आणि मग नंतर पूर्ण वाजवता येते का ते बघितलंस.
1: हाँ.
0: बरं, कुठलंही आपण वाद्य शिकतो किंवा गाणं शिकतो त्याला थोडा शास्त्रीय संगीताचा एक आधार असतो, तर बासरीमध्ये असं काही असतं का, काय सांगशील?
1: हो असतं ना. म्हणजे शास्त्रीय म्हणलं तर आपले जे आता राग वगैरे असतात किंवा थाट, त्यानुसार राग किंवा थाट असं वाजवतात.
0: बरं, काय प्रकार असतो राग आणि थाट, काय वाजवून दाखवशील एखादं, काय वाजवशील? बरं.
1: हो, मी राग दुर्गा वाजवेन.

0: खूप सुंदर, खूप छान वाजवलंस. बरं श्रेयस, याची प्रॅक्टिस तू कधी करतोस? तुला कोणत्या वेळी जास्त आवडतं हे वाजवायसाठी? कारण याचा नाद खूप सुंदर आहे. कधी वाजवतोस तू?
1: मी तसं तर ह्याला वाजवायचा वेळ संध्याकाळी किंवा रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या प्रहरात वाजवला जातो, पण मला तेव्हा वाजवण्याला वेळ नसतो की तेव्हा मी अभ्यास करत असतो. मी हे सकाळी उठल्यावर किंवा दुपारी 3-4 दरम्यान वाजवतो.
0: बर, शाळेची वेळ कशी असते, क्लासची वेळ कशी असते, कधी जातोस प्रॅक्टिस?
1: मी माझी शाळा 7:30 ते 8:30 पर्यंत असते. तिथून मग मी घरी आल्यावर जेवण वगैरे करून बासरीची प्रॅक्टिस करतो. तिथून मग 6 क्लासला जातो. मी
0: दररोज क्लास असतो,
1: म्हणजे आठवड्यातून 3 असतो.
0: हा, म्हणजे त्या 3 तुला असं वाटतं की भरपूर प्रॅक्टिस होते, तू घरी पण ते परत प्रॅक्टिस करतोस. बर, आणि कशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर म्हणजे तुमची प्रगती कशी बघितली जाते, की रागदारी, गाण्याचं नोटेशन, किंवा तुम्हाला काय होमवर्क दिला जातो, सर काय देतात?
1: सर पहिल्यांदा आल्यावर विचारतात की तुम्ही काय सराव केला. ते आम्ही सांगतो की आम्ही असं असं सराव केला, हे केलं. मग नंतर सर चेक करतात की त्यात काय चुकलं आहे ते, मग ते सांगतात व एक्स्ट्राचं जे आहे ते नंतर घरी करण्यासाठी देतात.
0: बर, श्रेयस मला सांग की आम्हाला ऐकताना काहीच चूक जाणवत नाही, कारण आम्हाला त्याच्यातलं काहीच कळत नाही. काय चुकत असेल बरं असं वाटतंय तुला? काय चुका काढतात सर तुमचे?
1: समजा की आता आपल्याला 6 वाजवायचं असेल, चुकून रे किंवा नी किंवा असे वेगळं काही वाजलं किंवा ऑडच काहीतरी वाजलं, तर मग सर सांगतात की इथं असं वाजवा म्हणून असं सांगतात.
0: म्हणजे वेगळा सूर निघू शकतो त्याच्यातून. तू आता बरोबर वाजवलंस त्यामुळे ते बरोबर आलं. जर तुझा एखादा स्वर चुकला तर ते लगेच कळतं. कळू शकतं का सगळ्यांना, सामान्य माणसांना कळतं?
1: हो, जर आपल्याला जर ती धून माहीत असली किंवा गाणं वगैरे ऐकलं असेल तर मग त्याला लगेच कळणार की इथं चुकलंय.
0: छोट्या मधल्या जागा असतात त्यांना कळत चटकीने, ज्याला समजतंय त्याच्याच लक्षात येत आहे ते.
1: हो.
0: बर, तुला असं काही आदर्श आहे का की यांच्यासारखं मला पुढे बनायचंय? तुझं प्राधान्य कशालाय? म्हणजे अभ्यास तर नक्कीच तुला पुढे जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये जायचंय, पण मग तुला असं वाटतंय का की बासरी वाजवण्यामध्ये कोणाचा आदर्श तुझ्या डोळ्यात?

0: समोर आहे, तू कोणाचं बघतोस जास्त? आता आजकाल मोबाईलवरती बरेचसे आपल्याला दिसतात, हे काय सांगशील?
1: तर मी म्हणजे जास्त नाही तर कधी मध्ये हरिप्रसाद चौरसिया यांचं व्हिडिओज वगैरे बघतो की त्यांनी कसं वाजवतात काय वाजवतात ते.
0: मला वाटते मूळच आपलं सगळं जे आहे ते पंडित हरिप्रसाद चौरसिया
1: हो
0: यांच्या बासरी वादनातूनच आलेलं, पुढे मग हे असे खूप सारे कलाकार तयार होतात, पण मूळ त्यांचाच स्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तुला असं वाटतंय का की आता तू जी धून ऐकवलीस आपल्याला एक चित्रपट संगीताची, पण रागदारी किती आवश्यक आहे ह्याच्यासाठी, काय सांगशील?
1: म्हणजे जर आता वाजवायचंच असेल तर त्यात दोन फील्डमध्ये येतात, एक शास्त्रीय आणि एक सुगम. मग त्यामध्ये ज्याला असं शास्त्रीय म्हणजे जे राग थाट लाईक अभ्यासासारखंच, मग ज्याला तसं करायचं असेल त्यानं त्या ह्याच्यात जाऊ शकतो. आणि ज्याला फक्त नुसतं गाणे किंवा असे संगीत वाजवायचे असेल त्यानं सुगम किंवा गाण्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ
0: चित्रपट
1: शकतो.
0: संगीत, सुगम, भावगीत, भक्ती
1: हो
0: याच्यामध्ये जाऊ शकतो, आणि ज्याला शास्त्रीय म्हणजे रागदारीवरती अभ्यास करायचा आहे तो
1: हाँ
0: त्याच्यामध्ये जाऊ शकतो.
1: हाँ
0: तुझी आवड कशामध्ये आहे नेमकी?
1: माझी जास्त तर शास्त्रीय मध्येच आहे.
0: बर. आणि ह्याच्यामध्ये पण साथ संगत असते की दोन शब्दांमधला जो संगीताचा साज आहे तो भरून काढण्यासाठी बासरी खूप महत्वाची भूमिका बजावते. तर तुला असं वाटतंय का की पुढे चालून आपण कोणाला साथ संगत करावी, किंवा तू जेव्हा एखादा टीव्ही शो किंवा काही बघशील स्टेज शो, असं तुला आकर्षण वाटते का, काय सांगशील?
1: म्हणजे मी एखाद्या वेळेस करू शकतो,
0: तुझी इच्छा आहे का म्हणजे ते करण्याची?
1: म्हणजे इच्छा तर आहे पण माझं गोल नाही, ते
0: हाँ, म्हणजे
1: हॉबी
0: अभ्यास,
1: म्हणून करतो मी.
0: हॉबी, छंद म्हणून तू हे
1: हाँ
0: करतोस, अभ्यासातून विरंगुळा मिळण्यासाठी तू हे करतोस.
1: हाँ
0: तू जास्त वेळ कशाला देतोयस? आपण तुझ्या दुसऱ्या छंदाकडे पण वळूया, आणि एक अजून एक आपण धून ऐकणार आहोत, तर तू कोणाला जास्त वेळ देतोयस, बासरी की चेस?
1: मी जास्त तर बासरीलाच वेळ देतो पण कधी मधी असं चेस खेळतो.
0: बर, आता काय ऐकवशील बरं?
1: मी श्रीकृष्ण गोविंद वाजवीन.
0: हाँ,

0: खूप छान. ही पण धून तू खूप छान वाजवली आहेस. बरं श्रेयस, तुझ्या दुसऱ्या छंदाकडे पण वळूयात आपण, की तू चेस कधीपासून खेळतोयस आणि तुला त्याची आवड कशी लागली ते सांगशील.
1: म्हणजे मी 3-4 महिने झाले चेस खेळतोय.
0: बर, शिकतोयस का कोणाकडनं की तू खेळतोयस स्वतः?
1: असं म्हणजे खेळतो.
0: बर, तुला त्याच्यामध्ये पुढे जावं असं वाटतंय का? त्याच्या स्पर्धा असतात काय सांगशील? बरं,
1: म्हणजे मला फक्त खेळण्यासाठी, एन्जॉयमेंट साठी मी चेस खेळतो.
0: बर, म्हणजे कंटिन्यू करायचं असेल तर त्याला खूप वेळ द्यावा लागणार.
1: हो.
0: बर, तुझा अभ्यास आणि बासरी वादन चेस तर तू एन्जॉय करण्यासाठी, पण अभ्यास करताना असं कधी होतं का की बासरी खुणावतीये आपल्याला ते वाजवायचंय पण अभ्यास राहिलाय, असं प्रेशर कधी येतं का? काय सांगशील?
1: म्हणजे की जेव्हा मला अभ्यास करताना ताण आला किंवा टेन्शन वगैरे आलं तेव्हा मी कधी मधी अभ्यास करताना तेव्हा वाजवतो.
0: बर,
1: नाहीतर असं म्हणजे मी फिक्स असं वेळ ठेवलेला आहे की बासरी वाजवण्यासाठी.
0: बर, पण मग त्यावेळेस अभ्यासाची वेळ आहे, तू पुस्तकं वगैरे समोर घेऊन बसलायस आणि तू मध्येच बासरीला हात लावलायस, मग आई बाबा घरात रागवत असतील ना, काय सांगशील?
1: रागवत तर नाहीत मला, पण मला आनंद वाटतो की आपण बासरी वाजवतो. म्हणजे अभ्यास राहिला की काय नाही तेवढं मला काय वाटत नाही की अभ्यास राहिला आहे केला, पण ते बासरी वाजवल्यावर जे आनंद भेटतो ते अभ्यासात तेवढा नाही.
0: बरोबर आहे, कारण अभ्यास

0: त्याच्यामध्ये आनंद मिळतच नाही, पण तो करावाच लागतो. पण कधी कधी अभ्यास करताना कंटाळा आला की थोडंसं कोपऱ्यात ती बासरी घेतली आणि एक धून वाजवली की तू पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा अभ्यासाला लागत असेल. हो ना. बरं, आता तू पुढे जाऊन तुला हे अभ्यास आणि हे शाळेची वेळ आणि बासरी वादनाला वेळ तू कशा प्रकारे हे करणार आहेस? कारण आता तुझा अभ्यास पण वाढेल, तर काय सांगशील कसं करायला पाहिजे नियोजन?
1: नियोजन की आता माझी शाळा 2:30 सुटते, माझं 3 ते 4 वाजेपर्यंत सगळं आवरून जेवण वगैरे करून होतं, मग त्यानंतर मला फ्री वेळ असतो, त्यावेळेत मी बासरीची प्रॅक्टिस वगैरे करतो.
0: ह्याच्या पुढे काय शिकायचंय बासरी वादनामध्ये? काय आहे उद्दिष्ट, कसं असतं, ह्याच्या पुढचे धडे काय आहेत?
1: जसं की आता मी राग वगैरे वाजवले, त्यानंतर म्हणजे पूर्ण राग वगैरे वाजवून नंतर कोमल स्वरांचा अभ्यास करायचा, त्यानंतर थाट वगैरे काय असते की त्याचा अभ्यास करायचा, कोमल स्वरांचे जे राग आहेत ते वाजवायचे.
0: ह्याची पण परीक्षा असते?
1: हो असते.
0: बर, द्यायचा विचार आहे तुझा?
1: म्हणजे मी मागच्या वर्षी एक परीक्षा दिली आहे आणि ह्या वर्षी आता एक परीक्षा देणार आहे.
0: बर, किती परीक्षांमध्ये आपल्याला कसं म्हणजे पुढे जाता येईल, किती पर्यंत द्यायचे आहे, तुझ्या मनात काय विचार आहे? 10वीपर्यंत करायचंय, पुढे पण करायचंय, काय सांगशील?
1: नाही म्हणजे मला त्यात पूर्ण डिग्री करायचं असा विचार होता.
0: बर, म्हणजे अभ्यासाबरोबर तुला हे पण शिकायचं?
1: हा. बर, म्हणजे कसं की आता 10वीला मार्क्ससाठी
0: थोडा अभ्यास करावा लागेल.
1: हा.
0: पण नंतर आपल्याला जेव्हा थोडा ताण आला असेल तर आपल्याला हे पण पुढे नेता येईल. हो ना. बर, काय येते अजून, काय वाजवशील?
1: मला एक गवळण येते.
0: हा,
1: ती वाजवतो.
0: चालेल,

0: सुंदर श्रेयस, तू खूप सुंदर एक श्रीकृष्ण धून पण ऐकवलीस आणि आपली रागदारीतली एक बंदिश पण ऐकवलीस, एक हिंदी चित्रपटातलं पण धून छान ऐकवलीस आणि एक गवळण सुद्धा. बरं, तू आता आमच्या बालमित्रांना काय सांगशील बरं, की त्यांना पण खूप अभ्यासाचा ताण असतो, तर त्यांनी त्यांचा छंद आणि अभ्यास याचं कसं नियोजन करावं, काय सांगशील?
1: की आता आजकालच्या ह्याच्यात सगळेजण मोबाईल ह्याच्यामध्येच व्यस्त असतात, अभ्यासात ह्याच्यात सगळ्यात ह्याच्यात व्यस्त असतात. पण आपल्या ह्याला डोक्याला ताण येऊ नये म्हणून कधी मधी, मी असं म्हणत नाही की कोणतं वाद्य वाजवा किंवा संगीत म्हणा, की फक्त संगीत ऐका हा माझा संदेश आहे.
0: संगीत सगळ्या प्रकारचं ताण कमी करू शकतं आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसून आपण किती वेळ घालवतो ते कळत नाही,
1: हो
0: पण संगीत ऐकताना आपलं कुठल्याच अवयवावरती ताण येत नाही, डोळ्यावर नाही, डोक्यावर नाही. खूप छान तू संदेश दिलायस. तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी, तुझ्या शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी तू छान संगीतामध्ये पण प्रगती कर, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमात सहभागी झालास त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण बालजगत या कार्यक्रमात बासरी वादनाचा छंद जोपासणारा श्रेयस दिनकर होळकर या बालमित्राशी अनघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी ऐकल्यात. सादर करते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकलत मासूम या चित्रपटातील आदित्य नारायण यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात प्रथम ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि चित्रपट आहे सांगते ऐका.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आपण ऐकलत देवता या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शरद निफाडकर यांचं गीत. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं सवाल माझा ऐका या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत. गात आहेत सुलोचना चव्हाण आणि सहकारी.

जात नाही, काल ऐकू आले कोल्हे कोई, पोट भरल्या विना काही ढेकर येत नाही।

आपण ऐकलीत ग धी माडगुळकर यांची गीतरचना, सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी आणि चित्रपट होता मल्हारी मार्तंड. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतांजली आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी.

0: अंग अंग जाळी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.
1: चौली न पावली चिल्लर खुर्दा त्यातली नव मी बरका.
2: अगं पण हायस तरी कशातली.
1: अव बंदा रुपाया हाय हो पावना
2: असं
1: नाद छंदा छंत

आपण ऐकलत उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुशीला या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं भिंगरी या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यपदांचा कार्यक्रम नाट्यपराग. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वीज म्हणाली धरणीला या नाटकातील फैयाज यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं नाट्यपद. संगीतबद्ध केलं आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी.

0: आपण ऐकलं शांताराम नांदगावकर यांचं नाट्यपद, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आपण ऐकताय नाट्यपरक आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धी

0: सुरुवात करा.
1: श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
2: कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद, सुमन माटे यांच्या स्वरात. नाटक आहे मदनाची मंजिरी.

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता।

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

0: आपण ऐकलेत ययाती देवयानी या नाटकातील कुसुमाग्रज यांचं नाट्यपद, रामदास कामत यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय नाट्यपराग आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 29 81. तेव्हा जाहिरात

0: आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार आणि किसानवाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

आपण ऐकलत नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं वी सा गुजर यांचं नाट्यपद. नाटक होतं एकच प्याला. श्रोते हो, आपण ऐकताय नाट्यपराग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास. संध्या छाया.

रुराईका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10:00 कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

आपण ऐकलत प्रीतिसंगम या नाटकातील प्रल्हाद केशव आत्रे यांचं नाट्यपद ज्योत्स्ना मोहिले यांच्या स्वरात संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. आणि याबरोबरच नाट्यपराग हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राधा का संगम या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि कीर्ती कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत आहे अणू मलिक यांचं.

आपण ऐकलत आग ही आग या चित्रपटातील आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीत दिलं होतं बप्पी लहरी यांनी. आपण ऐकताय गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांनी गायलेलं 20 साल बाद या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं अंजन यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं बप्पी लहिरी यांनी आणि चित्रपट होता मिट्टी और सोना.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत प्यासा सावन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर दुपारी ठीक 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं, नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविधरंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असेना झाडं असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात.

मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हादगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होते.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खर तर शेवग्याची, हादग्याची, या फुलांची स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी. वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या. आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
0: आणि त्याला चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच. नारळाचं एक झाड लावायचं, लोक आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या माझ्या माहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं, म्हणजे देवाला तर
0: पाहिजेत म्हणून
1: त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा
0: होत होता. हा, बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
1: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजीसारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणजे काही फुलांची आपण सरबत तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. अँटी एजिंग, अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
0: बरोबर.
1: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो. ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात. आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
0: बरोबर.
1: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, याच्यात पेप्टाइड्स आहेत किंवा फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या

0: क्रीम मध्ये असतं,
1: बरं,
0: पण इतर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरात बाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं
1: बरोबर
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर
1: मस्त. साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये, आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिला नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात, ती कधीही घेऊ नयेत. पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल, ज्याला जपा कुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
1: चांगलंच आहे,
0: फार छान. तर ते फुल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते, मी त्याचे देठ काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात, ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी, तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया, सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा, शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी विटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची
0: सांगते ना, फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच करत बसू नये.
1: हा
0: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं ते दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकस परतवून काढा की झाली भाजी. म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील, त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि लगेच जेवायला बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे, हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे. जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा, केळफुलाची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो, तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो ना, तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे.
1: बर.
0: तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल

0: तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्या कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये. म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: बरं, ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत. आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवली आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशे असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते. पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर.
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून. आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्यात उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
1: कारण
0: कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात.
1: त्यामुळे पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली
0: जात नाही.
1: आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर.
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर.
0: तर वेलाला ना मेल फिमेल असे दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर.
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात आणि फिमेल फुलं असतात त्याला आधीच छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावी, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे कीटक पक्षी असे बागेत आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर.
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर.
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि भुकेसर काढून टाकावा आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर.
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूल.
0: हा, मीठ साखर दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत
1: बरोबर,
0: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलांमध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन बिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
1: म्हणजे या फुलांची
0: भजी.
1: बर.
0: अतिशय छान लागते ही भाजी.
1: त्याच्यात पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून. हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर.
0: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर.
0: आणि तळून काढण्यापेक्षा शालो फ्राय करावी.
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, त्याचं सूप करू शकता. शेवग्याचं, हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर.
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकवून ठेवली तरी चालतात. म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित
1: पण वाळवल्यामुळे,
0: पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच. एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
1: बर.
0: हा, आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली,
1: हा,
0: तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचवू शकतो.

0: म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी खायला घालतात, मग त्याच्यात भोपळ्याची पानच असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर.
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके.
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
1: केव्हाही
0: नाही का? हा म्हणजे हा जर प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर.
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोपं उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण विंधास्त सगळ्यांना म्हणजे आबालवृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरं.
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिंधास्त.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर.
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच. म्हणजे ते प्यावंच. निलान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या निळ्या रंगाचा वापर करून आपण तऱ्हेतऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो.
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला एक तीन चार फुलं पुष्कळ होतात, अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर.
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगला महिनाभर आहे म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे आम्ही ते सरबत पार्टीज करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा. आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा,
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे. हा, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले
0: हा किती आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतं.
1: आणि तुम्ही म्हणाला तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहे
0: भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलांचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा किंवा मोदकाच्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये घाला किंवा तांदळाची खीर काही जण

0: करतात त्याच्यात हा रंग घालू शकता, ते निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर,
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता, किंवा म्हणजे भाज्या करताना, म्हणजे समजा आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता, किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही, तर सुपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता वाढवणं, दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच, म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा, फार सुंदर रंग,
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता, तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या म्हणजे समोर आली, किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त,
0: हा, इतका सुंदर निळा रंग येतो.
1: खरं,
0: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर, पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही,
0: काही नाहीये.
1: म्हणजे
0: आपण किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे, तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड
1: रंग सुद्धा नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतो,
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकतो.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर,
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फुल आलेलं ते मी आज देवाला घातलंय, आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातलं पूकेसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकड्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते, आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
1: वा,
0: हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी आपण यूज करू शकतो,
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याचाच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके,
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व्ह करू शकतो.
1: किती छान,
0: हो, फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं, हा, तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पूकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवतो,
1: करून ठेवू शकतो. म्हणजे ही जी फुलं आहेत त्याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवू शकतो, त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून,
0: पद्धत हीच आहे.
1: बर,
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवले असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग,
0: हो, आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता. तेरड्याचा गुलाबी,
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी,
1: बर,
0: तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता.
1: okay.
0: आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
1: बर,
0: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली, किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर,
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीस असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर,
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
1: बर,
0: आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला. सैंधव मीठ घाला.
1: बर,
0: लिंबू पिळू शकता.
1: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर,
0: कलर थोडा कमी होऊ शकतो, पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
1: बरोबर,
0: त्याला काही वास नसतो, त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते, त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
1: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
0: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
1: बर,
0: गुलाबाची म्हणजे गुलकंद

0: छंद ज्या गुलाबाचा केला जातो देशी गुलाब त्याला फार सुंदर वास असतो तोच वापरावा कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून पण त्याचा सुंदर आरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
1: आपण असं म्हणूया की मगाचा जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा
0: करेक्ट असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदीच करू शकतो. मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
1: फ्लेवर
0: हा 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकले जातात पण ती फार वेळ ठेवू नये नाहीतर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू फळ कुठलं तरी आंबट वापरू कैरीचा रस किंवा किस त्याचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे कैरी लिंबू आवळा स्टार फ्रूट त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. हा म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
1: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो.
0: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात.
1: बरं
0: तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त.
1: बरं
0: आणि खडीसाखर काचेच्या बरणीमध्ये खडीसाखर पाकळ्या खडीसाखर पाकळ्या असे थर देत
1: द्यायचे
0: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
1: बरं
0: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली मग त्याचा मी कसा गुलकंद करू. ठीक आहे आज दोन फुलं आली आहेत तेवढंच ठेवा.
1: बर
0: परवाच्याला अजून एकच फुल आलंय परत त्याच्या
1: लेअर घालत राहा.
0: हा म्हणजे मी तर ती बरणी ती गच्चीवरच ठेवलेली असते. फुल आलंय का म्हणून मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
1: ते लेअर घालत गेलं की तयार
0: होतं अगदी अगदी.
1: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
0: अगदी
1: किती सुंदर.
0: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवणावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
1: हो मग अशी सांगितलेलं
0: फार सुंदर रंग पापड्यांना येतो. कारण मी हे प्रयोग केले आहेत. थोडे फेंट येतात पण रंग मात्र येतो.
1: पुन्हा अपायकारक काहीच नाही
0: अजिबात नाही. बिनधास्त
1: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
0: पण हा नॅचरल कलर
1: बरोबर.
0: हा काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाहीत पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा मिठाईवरती घातलेल्या असतात. किंवा गुलाबजाम मध्ये घालतात बासुंदीमध्ये घालतात रबडीवर घालतात.
1: बर
0: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
1: म्हणून वापरू शकतो.
0: म्हणून आपण घालू शकतो. केकवर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस व्हायोला कॅलेंडुला पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
1: बर
0: म्हणजे खाण्यासारखी आहेत तर ती केक वरती घालतात ब्रेड वरती लावतात.
1: बर
0: त्याची नावं इंग्लिश आहेत. त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
1: बर
0: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली त्याला काळा एक रंगाचं छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
1: बरोबर
0: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
1: ओके
0: त्याचा पण सुंदर
1: रंग येतो.
0: हा असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो. तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात नारळी भात केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
1: बरोबर केशरी रंग
0: येण्यासाठी अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
1: नक्कीच वापरू शकतो.
0: आता जाता जाता तुम्हाला सांगते आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात भडक एकदम किरमिजी रंगाची.
1: बर
0: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला. आणि त्याची चटणी छान होते. त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना त्याची चटणी आपण करू शकतो.
1: बर
0: म्हणजे ती वाटू शकतो. ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
1: बर बर बर
0: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
1: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोहितो फार छान. अलीकडे मुलांना मोहितो फार आवडला. थोडा घालायचा आहे म्हणजे सरबत तयार करताना रंग आपण पाण्यातच एक्स

0: त्यात त्याचं काढून घ्यायचं आहे.
1: बरोबर.
0: पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे.
0: क्रेज
1: हा साधं सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतात.
1: किती सुंदर.
0: हा म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो.
0: हा आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीने आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोड गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो. ते अतिशय थंडावा देणारं आहे सरबत.
1: बर बर.
0: अर्धी वाटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गुळ आणि कैरी किसून आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस.
1: बर.
0: आणि थोडस मीठ. हे सगळं पाण्यात गुळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. फुलं चांगली कुसकरून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये.
1: बर बर बर.
0: आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खरं तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं. दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कण्हेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला वाहू शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यातून द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हादगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच. शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकाची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर.
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस. कच्चा आहे, मिक्सर मधनं काढलेला आहे. याच्यात झेंडू पण आहे. आडुळसा तुमच्याजवळ असेल तर तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती. म्हणजे ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर.
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर.
0: चिंच, गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला. अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व्ह केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरंय.
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवत आहे की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाजलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको आहे, जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहारात वापर करावा जरूर.
1: म्हणजे असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय.
0: हा
1: असं आहे. आणि त्याचा

0: जितका जास्त पद्धतीने आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्यात त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला
1: आहात, रोजच घेत भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिणार वेगवेगळ्या पद्धती

0: सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन, वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघीन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आले असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला कांबीम झाल्यावरती मुद्दाम ते करून, म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
1: ओके.
0: आणि हा म्हणजे जरा त्याला एक्झॉटिक हे दिलं की ते जरा छान वाटतं.
1: नक्कीच.
0: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना.
1: नक्कीच.
0: आणि आनंद घ्या.
1: नक्की. आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
0: हो हो. म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येत तोच.
1: तर खरंच खूप छान वाटलं चित्रा ताई तुमच्याशी बोलून, आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या, आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्रा ताईंनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा. आणि चित्रा ताई तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान आम्हाला वेगळ्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

तर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख्ख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्ली बोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत जातो. सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाहळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या छोटे पक्षी साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात. पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून दगडाविटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांद्री कोपऱ्यात जीव धरलेल्या या रानतृणांना किती गोड नाजूक इवलाली पिवळी जांभळी फुलं येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं जमेल त्या ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं. घरात पोचल्या पोचल्या आजी ताबाच घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते त्यामुळे पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदेपोहे भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाटकुळीला घेऊन शाळेपासून यायचा. घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय ओझ म्हणत प्रेमानं गालगुच्चा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीळवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात पण नुसत्या आठवणीनंही चिंब चिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणची ही गोष्ट आहे. त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं त्यामुळं कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणानं आजी बाहेर गेली होती. आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळे वाढणारी बेचैनी हैराण करणार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झळांना

0: होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती, तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं आणि अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हां, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी टेक केअर म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेला आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीसं पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भागवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो, हे मात्र नक्की. भिजता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस. पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला. पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा. दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला, पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: तर उद्याच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आणि बुद्धिबळाच्या पटावर यामध्ये भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत। बरे तर मैत्रिणींनो, श्रोते हो, जाता जाता तर कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते। नमस्कार। वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: रहती है हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है।
4: और बताएंगे क्या जगह है मुकेश की उनके जीवन में।
5: वो उनकी तो एक दिल में छवि ऐसी है कि जिसको बोलते हैं ना कि पूजा जाता है।
6: वो अगर होते तो शायद मैं पैर पकड़ के बैठा ही रहता।
4: याद रखिए 21 और 22

0: वाजता राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

0: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोहोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री चे अध्यक्ष डॉ हुसैन अली एम विनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरले. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय. 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वारकरी संप्रदायाचं माहेरघर असलेल्या पंढरपूर इथल्या आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं प्रस्थान केलं. परंपरेनुसार यंदा सलग 57व्या वर्षी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. शेगाव नगरीतून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर संपूर्ण परिसर गणगण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं दुबदुबून गेला. जागतिक योग दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. केंद्र सरकारच्या

गवळागाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावानं आरोग्यदायी गाव घडवण्याचं शाश्वत मॉडेल तयार केलं आहे. आयुष ग्रामच्या संकल्पनेत डॉक्टर शैलेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. यामध्ये आजार बरा करणे नाही तर आजार होऊच नाही यावर भर देणे हे आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घराजवळ तुळस, अडुळसा, गवती चहा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2069 लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 6,000 अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. बूथवरील लसीकरणानंतर पुढील 5 दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहे. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृषी विभागानं तातडीनं पावलं उचलली असून 800 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सदर प्रकरणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खामगाव शहर पोलिसात बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी बुलडाणा जिल्हा प्रशासनानं व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे. एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे, सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 306 वाहनांवर विविध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून 4 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलडाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल 74 लाख रुपयांची वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात आंदोलन करण्यात आलं. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष, सरचिटणीस, विश्वस्त, कोषाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसंच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करणे यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन यात करण्यात आलं. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा समावेश होता. यानिमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथल्या रेल्वे स्थानकाचा 10.63 कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला आहे. नव्याने प्रवासी सुविधा, स्वच्छता, दिव्यांग सुलभता, आधुनिक प्रतीक्षालय, सुधारित प्लॅटफॉर्म आणि सौंदर्यीकरणाची कामं यामध्ये समाविष्ट आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.

बदन

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली

0: 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. ते बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
1: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. या प्रकल्पातल्या 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डिजी लॉकर रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

चकित भए सगरे नगरे काले घोडे दौड पडे काले घोडे दौड पडे काले घोडे दौड पडे काले घोडे दौड

श्रोते हो विविध भारती मुंबईच्या कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. सायंकाळचे 5 वाजतायत आणि मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या सांजकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करत आहे. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात एलओसी कारगिल या चित्रपटासाठी अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत. स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा.

0: अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अलका याग्निक आणि अनु मलिक यांचा.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर आम्ही आता सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावर प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीतून हे युवक आत्मसात करतात. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण याच तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.
1: पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम मस्तक

असी नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात, कारण मानवी जीवनाची अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मा सुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे. कारण संत सांगतात

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला तर नाही घेता येणार। तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येते बोलता येते तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाईया वारीकडे वळालेली दिसते, मग ती सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल। आज तरुण या वारीकडे वळायला दिसतोय, म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे। पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी। भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं। कारण वारीला जायचं तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्ती सुखाचा आनंद घेत जायचं असतं। नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे। हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग, आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर। त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही। पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत। पंढरीची वारी म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक वाचिक मानसिक साधना होऊन जाते। वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं, वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली आणि

मनामध्ये भक्तिभाव, विठ्ठल भेटीची ओढ, सतत तेच चिंतन यामुळे मानसिक तप सुद्धा होतं. तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फल अवघीच येणे. जप तप, यज्ञ याग, तीर्थ व्रत, ज्ञान ध्यान ही अनेक साधनं आहेत आणि ही कुठलीही साधनं करण्याची इथं गरज नाही, कारण वारीही जात पात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारे आहे आणि वारी सर्वांच्या करता आहे. वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे. या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे, कारण या वारीमध्ये लहान असू द्या, मोठा असो, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, किंवा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही. इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण वारी ही समतेची आहे, वारी आनंदाची आहे, वारी विचारांची आहे, वारी निष्ठेची आहे, वारी श्रद्धेची आहे, नव्हे तर वारी परंपरेची आहे. कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपुरेकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे. प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी, समता, संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते. पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते. फक्त माऊली माऊली, कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो. ना कुणाला मोठेपणाचा अहंकार, ना कुणाला लहानपणाचा संकोच. महाराज म्हणतात.

तती वैष्णव भाई रे, किंवा पंढरी श्लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका, या प्रवासातून जर समता संयम सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्णच राहते, कारण वारी ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। ऊन वारा पाऊस अनेक अडचणी गैरसोयी असताना सुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं। वारीमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा वारी आनंदाची असते, कारण तिथला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका मने वृद्ध होती तरुणी रे, अशी ही वारी आहे। कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे। माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आपल्या वाडवडिलांची मिराशी वाडवडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो, मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल, आणि भरपूर दिंड्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या, प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता ह्यावा वाटावा अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे, आणि आपली संत परंपरा संत साहित्य संत विचार आपली संस्कृती काय आहे ही कारण ही आज काळाची गरज आहे। वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे। वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकण्याची धडपड नसते, उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात आणि प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून संबोधणारी संस्कृती असते, हीच वारीची खरी ताकद आहे। वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते। वेगवेगळ्या

रामकृष्ण हरी, पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढी सुद्धा वाढतीये. आजची तरुण पिढी वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी

ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे. अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता. आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते. तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया. वारीत चालताना आपल्याला पाणी आणि सरबताचे स्टॉल दिसतात. असे स्टॉल कॉलेजमधले काही मित्र किंवा आय टी कंपनीतले काही मित्र स्वखर्चाने लावतात बरं का. मेडिकल मदत करणारे डॉक्टर होणारे तरुणच असतात आणि ते फ्री चेकअप करतात, पायाला बँडेज लावतात, छोट्या गरजा ओळखून मदत करणं, पायाची मॉलिश करणं, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट उभा करणं, अशा पद्धतीनं सेवावारी करताहेत. म्हणजे चालणं आणि सेवावारी दोन्ही एकत्र करतात. कापडी पिशव्या वाटणं, वाटेत पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक झाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल. प्लॅस्टिक मुक्त वारी करणं ही संकल्पना तरुणांनीच पुढं आणली आहे. तरुण पुढं येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी. हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं काम सुद्धा आजची तरुणाई करते. ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हील चेअर, विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत. आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते. वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत त्या तरुण पिढीनंच. वारी फक्त पंढरीची पायी यात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा श्वास आहे. आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन, ना कुणाला मॅसेज. तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात आणि एवढ्यांची खाणं पिणं, राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं. हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरी।
1: पाऊली चलती पंढरीची वाट।
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय। आजच्या युवकांच्या दृष्टीनं वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत।
1: पाऊली चालती पंढरीची वाट।
3: नमस्कार, माझं नाव ऍडव्होकेट योगिता पाटील। पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात। 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात। आमच्यासारखी युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे। पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले। वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली। बाबांनो, हा डायरीतला फोन तेवढा लावा। तर त्या मुलांनी विचारलं, हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे। फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता। एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते। पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही, आपल्या हाताला हात धरून ती पुढे चाल

राहिली. आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे. आजोबांना सांगितलं तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. ते आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो. ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तोय ते समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण, पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबांना आजींकडे बघितलं. कुणी एकही शब्द बोललं नाही आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली. त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला. त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती. पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गाने पुढे निघून गेली. पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला.

0: तर फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण हरी माऊली, माझं नाव ईशान दीपक इरकल, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्र पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न, वैद्यकीय मदत तर आहेच, यामुळे परकेपणा काही वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी, ब्लॉगिंग करणारे युवक हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचं हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडळींच्याबरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जातंय. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी

वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचारमंथनाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम यू आणि आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं हे निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र, आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग, द्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे

श्रोते हो द्याची आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50 सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सकाळी 6:35 कृषीवाणी सकाळी 6:40 यामध्ये पिकावर कीड रोग येण्यापूर्वीचे संकेत याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीता पण ऐकू शकाल सकाळी 6:55 सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सुगम संगीत अर्थात भावधारा हा कार्यक्रम सकाळी 7:40 सकाळी 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची याअंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 ते 10 सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही प्रसारित करू. 11:00 मैफिल ए गझल 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकू शकाल. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही प्रसारित करू. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर प्रसारित होईल सायंकाळी ठीक 5:30. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म

हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम द सायंकाळी ठीक 6:10 यामध्ये पंडित व्ही जी जोग यांनी व्हायोलिन वाजवलेला राग श्याम कल्याण, सायंकाळी 6:30 संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार कमला कुलकर्णी यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मी प्रसारित करू. सादर करते किशोर पवार. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. घरशिवार सायंकाळी 7:30. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. यामध्ये बोंबले हनुमान वासुदेव मंडळ राहणार वासुदेव गल्ली धाराशिव यांनी गायलेली वासुदेव गीता आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आणि 9:30 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचा आढावा ध्वनी मुद्रण हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर श्रोते हो, हे होते आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 6:10

एफएम 101.3 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मैफिले गझल.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: आणि शोधो याबरोबरच आजचा आपला मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता

0: हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रुतीहो सायंकाळचे 6:30 वाजतात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

या सिग्नलचा कोण कसे कसे किती किती बोलायचा फोन साधुनिया सिग्नलचा कोण कसे कसे किती किती बोलायचा फोन आता कसा मुगा मुगा वर वर बोले आता कसा मुगा मुगा

0: साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
1: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री वसौ लोखंड गल्ली बार्शी.

0: आणि श्रोत्यो याबरोबरच आजचा आपला सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:58 झाली आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर आपण ऐकू शकाल.
1: मज ठावन से हे प्रेम कसे पण ऐक तुझ

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका फोटो

0: फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतर

वर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्यायदंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा 1-दिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रतिहेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग.
सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली

0: सर्वोच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्ण पदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावर

विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा एका, कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग, द्वारा डॉ रमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, 415612 यांच्याकडे पाठवावेत. वेबसाईट पुन्हा एका, संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विद्यार्थी गटाकरिता विषय आहे घरातील रसायनशास्त्र, आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम एकचं श्रीहरिकोट्टा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम एक हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्य आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम एक रॉकेटविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम एक हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम एक हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट, अग्निकूल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे विक्रम एक हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम एक हे चार स्टेजचं रॉकेट आहे. पहिले तीन स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंटली मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर या रॉकेटमध्ये पहिली तीन स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली दोन स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते या दोन स्टेजेसमधनं मिळतो. आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट प्लेस करायची असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंट मध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड

0: तयार करताना आपण करू शकतो, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स, ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा या आधी PSLV सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
1: विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
0: या विक्रम 1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं, कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात, या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
1: विक्रम 1 यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का, आणि ते कसं?
0: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 $45 बिलियन ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. याआधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते, पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी, ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंटतर्फे ह्या किंवा इस्रोतर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम 1 नावाचं पहिलं रॉकेट, एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 350 नाही तर साधारण 450-500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला ह्याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की 2 लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLV लॉन्च पॅड ठरला तर 2 PSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे GSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहे ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे, त्याविषयी जरा सांगाल का, आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
0: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता, तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोस हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित

0: करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट्स, म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा, नासा म्हणा किंवा ESA म्हणा किंवा चायना म्हणा, यांचे बरेच सॅटेलाइट्स लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह या यानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे, तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे, म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन, जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार, म्हणजे आपण कस्टमाइज असं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स, स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहे. त्यामुळे ही दोन मिशन स्कायरूटचं बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. याआधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्ट्सच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले, म्हणजे का अजून खूप कंपन्या याच्यामध्ये उतरत नाहीयेत, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली. तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी, म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं, सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे, म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस, त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं, जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अव्हेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अव्हेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहेच सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब अपॉर्च्युनिटीज वाढल्या, तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.
1: श्रोते हो, विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल, असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर

केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण कलाक्षेत्रांतर्गत लोकनाट्य. आजचा विषय आहे कैदाशीन.

0: देवा परमेश्वरा काय करावं काही सुचत नाही रे. जो दिवस येतो तो असाच वरगत निघून जातो.
1: आई तुझ्या डोळ्यात अश्रू?
0: काही नाही बाळा. चंदू इतक्या लवकर सुटली तुझी शाळा?
1: नाही, गुरुजींनी वर्गा बाहेर काढलं.
0: का अभ्यास पूर्ण केला नाहीस?
1: अभ्यास केला मी.
0: मग असा अपराध तरी काय आहे तुझा?
1: आई माझ्याकडे शाळेची पुस्तकं नाही, पुस्तकाशिवाय वर्गात बसता येणार नाही असं गुरुजींनी सांगितले. आई मला पुस्तकाला पैसे हवेत, दे ना गाय, दे ना पैसे मला.
0: पुस्तकाला पैसे? कुठून आणू बाळा पैसे? देवा पाहिलंस, पोरांना शाळेच्या पुस्तकासाठी सुद्धा आम्ही पैसे पुरवू शकत नाही. थांब थांब चंदू, रडू नकोस. हे घे, खूप जीव लावून जपले होते रे, वेळे काळेला काम येतील म्हणून. हे घे पैसे आणि जा बघू शाळेत.
2: पार्वती, अगं ये पार्वती. हे काय, देवाची पूजा आणि त्याही दगडाच्या देवाची पूजा?
0: धनी, देवाला वाईट म्हणू नका धनी.
2: मग आम्ही पती म्हणजे परमेश्वर नाही काय?
0: हो आहे ना, आणि तोही असा.
2: तुम्हा बायकांना नाही कळणार आमची दुःख.
0: मग स्वतःच दुःख असं दारू पिऊन बायकांच्या माथी मारायचं?
2: पार्वती, मी माझ्या बापजाद्यांची इस्टेट विकून दारू पितोय, या तुझ्या बापाचा काय तोटा? हा
0: धने, माझ्या बापाचं नाव काढू नका. त्यांनीच माझ्या आयुष्याला ही दुःखे भोगायला लावली. तुम्हाला तुम्हाला वाटेल तेवढा हुंडा दिला आपण, पण त्याच्या बदल्यात कोणतं सुख टाकलंय तुम्ही माझ्या पदरात? घरात घरात उघडी नगडी पोर म्हणतात, त्यांना अंग झाकायला वस्त्र नाहीत. लग्नाच्या वयात आलेली पोर ती सुद्धा कुठं निघून गेली, त्याची लाज नाही तुम्हाला? लाज नाही तुम्हाला?
2: जास्त आकर्षक ओळखस मला. चल जेवायला वाढ, आधी भूक लागली जेवायला वाढ.
0: कुठून वाढू जेवायला, घरात अन्नाचा कण देखील शिल्लक नाही. सकाळपासून सारे झोपाशी आहोत आम्ही. पोर पोर रडून रडून तशीच निघून गेलीत खेळायला.
2: वा, फक्त आमच्याच वेळी अन्न सुद्धा घरातून पळून जाते काय? अगं जाऊ देत, खुशाल जाऊ देत, लाथ मारतो मी असल्या अन्नावर.
0: धने,
2: पार्वती मला पैसे हवेत.
0: कशाला? दारू प्यायला?
2: होय हवेत मला, आणि तेही आत्ताच.
0: कुठून आणू पैसे?
2: कुठून आण, वाटेल ते करून आण.
0: धनी नाही तो पैसे, कुणी उसने सुद्धा देत नाही.
2: पैसे नाहीत? अगं मग बंगल्यातल्या कामाचे पैसे कुठे आहेत?
0: धनी का असा चळवत करता हो माझा?
2: अगं मग त्यात काय विशेष, बंगल्यातल्या साहेबाकडे माग, हवं तर रातभर राहत त्याच्याकडे.
0: नको नको ते शब्द ऐकताना कानाचे पडदे पाडता येतो. त्यापेक्षा त्यापेक्षा मरण आलेलं बरं, आनंद आनंद स्वीकारेन.
2: मग मला पैसे दे, आणि पैसे नसतील तर?
0: आता आता काय शिल्लक ठेवलंय न्यायला तुम्ही?
2: असं तुझ्या

0: गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र आहे ना, अगं ते तर तुझ्या बापाचं नाही ना, मीच घातलं होतं ना तुझ्या गळ्यात.
1: नाही नाही धनी नाही, माझा जीव घ्या, पण पण माझं सौभाग्याचं लेणं त्या त्या गटारीत बुडू नका हो धनी, तुमच्या पाया पडते धनी, तुमच्या पाया पडते.
0: पार्वती पार्वती, मला जास्त वेळ नाही थांबायला, पैसे हवेत.
1: नका नका धनी, मी माझे मंगळसूत्र देणार नाही धनी.
0: पार्वती मंगळसूत्र दे.
1: नाही धनी, मी माझे मंगळसूत्र.
0: पार्वती मंगळसूत्र दे.
1: नाही धनी,
0: नाही म्हणतोय. पार्वती
1: सोडा माझा
0: गळा. हे म्हणतोय
1: सोडा.
0: शी देत नाही, दे नको दे.
1: आई
0: दे.
1: आई गो. आई आई.
0: म्हणे सौभाग्याचं लेणं आमच्या जीवापेक्षा हिचं सौभाग्य महत्वाचं काय? आज आज खूप प्यायची, तर मग आता वेळ कशाला, असल्या शुभ कामाला वेळ कशाला. येतोय मी.
2: आई, ये आई, झोपलीस का ग? उठ ना, मला भूक लागली, जेवायला वाढ ना गाई. बरं वाटत नाही का तुला? उठ ना गाई, उठ ना. हा हे काय आई? आई काय झालंय माझ्या आईला? काय झालंय ग आई? काय झालंय?
3: कारो पोरा कारो तुयास, काय झालं
4: ह तिच्या? काय झालं म्हणून काय विचारता? अहो हे रोजच हाय, नीट मड त्याला कोण रड?
3: दोबा अहो डोळं असून अंध्यागत करू नका, जरा डोळं उघड ठेवून बघा.
4: अस बघतो बघतो काय झालं ते. अरे अरे तुकोबा, लय वांगाल झालं रे बाबा.
3: म्हणजे काय झालं या?
4: अरे अरे देवा, पार्वती बाईच लय वाईट झालंय.
3: अरे खरंच झाली या बाई, तुम्ही काय बी म्हणा मंडळी, तो नक्कीच घातपाताचा प्रकार असायला पाहिजे. तवा
4: आता उगी दौडू नका तुकोबा, जावा आणि पाटलासून घेऊन यावा. जा लवकर पोरा, रडू नको, घाबरू नको, आम्ही आहे ना.
2: आमच्या आईला काय झालंय? बोलत का नाही ती आई? आई
4: या या पाटील, मंडळी पाटलासून मधून बाजूया.
5: मंडळी हा तर घातपाताचाच प्रकार आहे, तेव्हा सरकारी नियमाप्रमाणे प्रेताचा पंचनामा करावा लागल. तेव्हा अरे पण माधव कुठं आहे? इथं दिसत नाही.
4: अहो पाटील कुठं आहे म्हणून काय विचारता? अहो डुक्कर शेवट गाठाडीच्या अवती भोवतीच घावायचं.
5: म्हणजे?
4: अहो म्हणजे काय, तो दारूच्या गुत्त्यावर नाही तर हरणीच्या आट्यावर घावणार.
5: तो कुठं काय असे ना, पण त्याचा तपास लावायलाच पाहिजे.
4: अहो पाटील मग चला की म्या धावतोच तुम्हाला.
5: चला तर मग, वेळ नको आहे उगीच.
6: अब्दुल, अबे ओ अब्दुल, किधर मर गया बे?
7: ए आया दादा आया.
6: क्यों बे साला, किधर मर गया था?
7: ए यार रॉकी दादा, मैं मर गया तो तुम्हारे धंधे का क्या हो गया?
6: अबे हट साला, हमारे धंधे का सोचता है क्या? चल काम कर काम साला, हमको शानपन सिखाता है.
7: ए दादा यार गुस्सा नहीं करना, यार गुस्सा नहीं करना यार, आपने तुम्हारे साथ कभी बेईमानी तो नहीं किया ना?
6: अबे चुप बकवास मत कर, धंधे के टाइम पे साला बाहर जाता है. अब जा, गिराई काने से पहला माल को कड़क बना, मालूम है ना कैसा?
7: हाँ जी, पानी कम डालने का.
6: अबे चुप साला, अबे पानी कम डालेगा तो धंधा चौपट हो जाएगा क्या?
7: यार फिर क्या करूँ?
6: अबे शराब कम और पानी ज्यादा डाल.
7: क्या शराब कम और पानी ज्यादा? ये यार क्या बात करता है रॉकी दादा, अरे माल सब पंचर हो जाने से अपने धंधे पे कौन आएगा यार?
6: अब्दुल तुम एकदम येड़ा, एकदम येड़ा. अबे पानी में शराब डाल, नहीं तो शराब में पानी डाल साला एकच, मगर वो दोनों में नशे का गोली डाल तो देख कैसा मजा आता है सब सस्ते में.
7: हाँ अब आया हाँ ध्यान में.
6: तो आप देर मत कर, चल फटाफट मिला दे, चल टाइम मत लगा, हो गया क्या?
7: हाँ हाँ हाँ हो रहा है. हाँ हो गया दादा, सब फटाफट हो गया.
8: अरे अब्दुल्ला पहला फटका मार, फटका मार.
7: फटका मारू? बोल किसको मारू?
8: ए अब्दुल्ला जास्त चढली काय, चल अरे फडका मार आधी.
6: ए क्या गडबड लगायला रे उधार, चुपचाप बैठो, क्या मांगताय बोलो.
0: बाकी दादा अरे दारू पाहिजे, अरे ती एकदम कडक.
6: हा सब मिलेगा, बोल कोण सी मांगताय.
8: आदमटी जी आहे का? गावठी गावठी.
6: हा ओ बी आहे.
0: ठीक आहे अब्दुल. ए अब्दुल, अरे अरे ते ती कुठे आहे रे?

0: बिल्कुल उधार मागणार नाही आम्ही. चल घे.
1: ठीक आहे अब्दुल.
2: हा उस्ताद.
1: दे देना इनको माल.
2: ठीक आहे.
0: गुंडो बंडू
3: यार आज काय प्यायची तेवढी प्या.
0: अरे मजा करा एकदाची. अरे बायकोनं आपल्याला पैसे द्यायची नाहीत म्हणजे आपला अपमानच नाही काय.
4: एकदम बरोबर बोला. आयला या बायको स्वतःला काय समजत. वडेदार रुपये होणार का
2: अस.
4: वय एक दिवस अशा दोन चार लाता लटकरल्या पुन्हा बायकोनं नावच घेतलं नाही.
2: याला म्हणजेच मर्द.
0: अरे अरे मी पण तेच केलं. पैसे देत नव्हती
2: मग
0: आणलं हिसकावून मंगळसूत्र. अरे घडवणारे बी आपणच आणि मोडणारे बी आपणच होय का नाही.
4: वय एकदम बरोबर. पण माझं राव
0: काय
4: आता नुसती दारच घ्यायची का.
0: अरे अरे आणखी घ्यायची का. घ्या या हो गुंडोजी बंडोजी घ्या.
2: नुसतं दारून मजा नाही येणार त्याला थोडी नाही म्हणजे.
0: लक्षात. अरे ए रॉकी दादा. अय रॉकी दादा.
1: हा बोला और क्या मांगताय.
0: आता दारू नकोय आता नाच गाणं पाहिजे.
1: हा उभी हो जाएगा. अरे अब्दुल.
2: हा उस्ताद.
1: उसको बोल तयार होई क्या नाही.
2: हा देखता हूँ देखता हूँ. ए चमेली डेडेडे. ए चमेली चमेली.
5: काय रे अब्दुल्या का वरडतोस घेण्याने देण्याचा.
2: ए चमेली तयार होई क्या नाही.
5: तुला काय दिसतंय रे मग.
2: अरे अरे वा वा वा वा क्या बात है क्या बात है. नुसता चमचमाट.
1: अब्दुल क्या चढ रहा है उधर.
2: ये चमेली को लाया हो ना. ये चल चल चमेली चल.
1: चमेली चल शुरू कर नाच गाना.
5: अच्छा मग ऐका.

Bob.

0: রকি দাদা, আরে ভাই আন বাটলি দোকানছে মজা বেটলি গুন্ডু বন্ডু
1: আমার
0: আতা লাস্ট অ্যান্ড বেস্ট
1: মাদর আজ বাকি মজা আলি বাবা। আরে কাল লাউলে আইছি জুনে না কাও বে বন্ধ না কাও মস্তি না কায়া সারি সারি
0: তুমি পণ ঘ্যা থোড়ি এই রকি দাদা এই আরে হে আমচা গাউচে পাটিল এই আরে ইয়ান্না বি দে থোড়ি থোড়ি এই রকি দাদা পয়সাচি বিকির করাইছি নাই
2: মানুষ মূর্খ মানসা মানুষ আসুন জনাবরা সারকে বকতোস কা
0: পাটিল পাটিল তুমি মাঝা মুস্কারত মারলি পাটিল
2: মগ কাই তুজি পূজা করু কাই
3: পাটিল তুমি মাধব রাওলা মারো এ যে পরিণাম চাঙ্গলে হনা নাই
2: আরে সার মৃদরন্ন দারু পিউন রোগাট বনলেলে ছাতর ফুগুন মালা দম দেতো কাই
0: পাটিল পাটিল আমি দারু পিতোই আমসা জীবাও ভাই আমারা শানপন শিখাও নাই তুমি কোন
2: या गावात असली निर्लज्ज गुंडगिरी खपवून घेणार नाही मी तुमच्यासारखी सर्व इच्छेचा नाश करणारी बेताल माणसं म्हणजे या गावाला काळीमच म्हणावं लागेल
0: पाटील
2: माधव शुद्ध हरप लगत वागू नकोस घरी तुझी बायको मृत्युमुखी पडली आणि तू तू इथं बाई आणि बाटलीच्या नादात बेबंद झालास
0: काय माझी बायको मेली काय काय काय झालं तिला
2: काय झालं तिला माधव अरे खून झालाय तिचा आणि तूही तूच केलास रॉकी लोकांची सोन्यासारखी संसार उद्ध्वस्त करणारा विषारी अमृत तूच बनवतोस ना
4: पटेल गलती हो गई माफ करना आज तक के धंधा करके मैंने बहुत पाप किया है मैं पापी हूँ पटेल मैं पापी हूँ आपको कसम खा के बोलता हूँ पटेल आज से धंधापन कभी नहीं करेगा कभी नहीं
2: रॉकी आज तुझे या निर्णयाने समाधान वाटतंय तुझ्या सारखा सुज्ञ विचार इतरांनी देखील घेतला तर पार्वतीबाई सारखे असंख्य अबलांचे बळी जाणार नाहीत आणि आणि या माधव पुढे बघ तो सुद्धा एक जिवंत बळीच आहे ठीक आहे रॉकी माफ केलंय तुला माधव तुला आमच्या बरोबर यावं लागेल आम्हाला प्रेताचा पंचनामा करायचा आहे तेव्हा
0: चला पाटील चला पाटील चला
5: आई आई
0: रडू नकोस पोरा चंदू रडू नकोस अरे खरंच चुकलंय पोरा माझं खरंच चुकलंय मी मी मी मीच माझ्या या पापी हाताने माझ्या पार्वतीचा गळा घोटलाय मी पापी आहे रे पोरा मी पापी आहे रे पोरा मी पापी आहे आता आता या पापाचं प्रायश्चित मला मिळालंच पाहिजे माझ्या लक्षात आलंय आता आज पर्यंत जे काय घडलंय ते फक्त दारू नावाच्या कैदस्ती पायीच घडलंय आता आता आता तिचा स्पर्श देखील नकोय मला माझ्या माझ्या जीवन आयुष्याला धुळीत मिळवणाऱ्या कैदस्तीचा धिक्कार करतोय मी धिक्कार करतोय पाटील
2: माधव शांत हो माधव शांत हो माधव सारं काही संपल्यानंतर धिक्कार करतोयस अरे हे आधीच कळायला हवं होतं तुला वेड्या पोटची पोर वय संपायच्या भीतीनं लग्न हवावी झुरून झुरून शेवटी घरातून पळून गेली का कुणी पळवून नेली याची देखील ठावठिकाणं नाही तुला जा शहरात जा आणि जाऊन पहा वेशेच्या पोटीवर

0: तिथे एक वेश्या बनली आहे ती, हे सारं माझ्या कानावर आलंय.
1: पाटील, काय ऐकतोय मी हे? पाटील काय ऐकतोय मी हे? काय ऐकतोय मी पाटील? काय ऐकतोय? आता आता काय उरलंय माझं या जगात? आता जगण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा बेलेलच काय वाईट, बेलेलच काय वाईट.
0: शांत हो माधव, माणसाला शांत हो, शांत हो. माणसाला शेवटी कधीतरी पश्चाताप होतोच माधव. तुझ्या बापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल. पण पण या या कोवळ्या लेकरांनी कुणाच्या पापाची शिक्षा भोगायची? सांग, कुणाच्या पापाची शिक्षा भोगायची? गावकरी मंडळी, आहे का तुमच्याजवळ याचं उत्तर? नसणार. कारण तुमच्यापैकी 80 ते 90% लोक रोज अहोरात्र दारूच्या गटारात लोळतात. अरे गप्प का? सांगा, तुमची सुद्धा अशीच अवस्था होणार आहे?
2: नाही पाटील, या गोष्टीला आताच आळा घातला पाहिजे. तेव्हा
0: मग बोला, करायचं की जाहीर? म्हणून
3: जाहीर करा.
0: चला सर्वजण माझ्याबरोबर.

श्रुतो आत्ताच आपण लोकनाट्य ऐकलत कैदाशीन. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8 वाजले आहेत।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: सर्व अतिथी श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण. उत्सव नवचैतन्याचा.

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी। भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचूया। आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू, निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची। आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा, राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी। जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला। काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया।
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालवलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं

0: पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तिसऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026च्या जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: लोक रंग।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
3: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट।
3: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी। मोबाईल 90 490 76 781।
4: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय।
5: वाह क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त।
4: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन। टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक।
5: अटी लागू,
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव।
0: श्रुती हो लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पांडुरंग महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेली भजनं।
6: श्रुती हो प्रसारित करत आहोत पांडुरंग महिला भजनी मंडळ धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी। गायक आहेत वैशाली महादेव नेवाळे आणि वंदना बबरुवान भडाळे। सहगायिका विजयमाला जीवन सावंत। संगीत साथ तबला रमेश ज्ञानेश्वर पतंगे। हार्मोनियम सरिता गोरोबा दंडनाईक आणि टाळ दीपाली दिलीप पाटील। निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

0: श्रोते हो, आत्ताच आपण पांडुरंग महिला भजनी मंडळ धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गौळणी ऐकल्या. गायिका होत्या वैशाली महादेव नेवाळे आणि वंदना बबरुवान भडाळे. सहगायिका विजयमाला जीवन सावंत. संगीत साथ होती तबला रमेश ज्ञानेश्वर पतंगे, हार्मोनियम सरिता गोरोबा दंडनाईक आणि टाळ दीपाली दिलीप पाटील. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावर आणि त्यानंतर 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि 9:30 संसद के समक्ष मुद्दे हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू 9:30. तेव्हा प्रथम ऐकूयात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं फिरोजी. सरकार ने कल से शुरू हो रहे संसद के मॉनसून सत्र से पहले सर्वदलीय बैठक आयोजित की.

श्रुती हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात इज्जत या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅरियाल यांचं.

उपासना या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रुती हो, जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपूर यांचं गीत मुकेश यांच्या स्वरात. चित्रपट आहे तिसरी कसम.

0: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी.
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी.

आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ, भक्तिमय कार्यक्रमानी प्रसन्न होत आपलं भावभोळ नाजूक मन। आपण जाल तिथं, आपण असाल तिथं, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी। तुमची आमची अतूट जीवन कहाणी, आपली धाराशिव आकाशवाणी।

0: खानदान या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं रवी यांचं.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.

मध्ये तेव्हा जरूर फोन करा. दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो, आपकी पसंद.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेत।

तेजाब या चित्रपटासाठी नितीन मुकेश, अलका याग्निक, शब्बीर कुमार आणि सहकारिणी गायलेलं, जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं. आणि शोध हो या गीताबरोबरच आजचा आपला जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजतायत. प्रथम हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्यातील आम्ही सुक्षेपित करत आहोत.